श्रोतेहो सुप्रभात. 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आज शुक्रवार, दिनांक 14 ऑगस्ट 2026. आमच्या आजच्या प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. 5:58 झाली. प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.